निकंदा जो खूबसूरत आवाज ऐं अव्हां जो सुंदर समाधो त मुंहिंजा मिठा साईं तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था ज़रिए SMS करण जो तरीक़ेकार ॾाढो सवलो आहे आसान आहे पंहिंजे मोबाइल फोन जे राइट मैसेज ऑप्शन में हलिया वञो MRO लिखो स्पेस ॾियो स्पेस खां पोइ लिखो पंहिंजो नालो पंहिंजे ॻोठ या शहर जो नालो लिखी करे मोकिलियो असां 888 मैसेजेस भी आहिनि उहे बि पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदा हलूं था असांजो प्यारो भाउ आहे आई अब्दुल रहीम फ्राम सखर खां पंहिंजे प्रोग्राम ॿुधी रहियो आहे अदा अब्दुल कहिड़ा हाल नवां जा ठीक आहियो तबियत सही आहे तव्हांजो तरफ़ करे तव्हां ॾे बि ख़ैरियत कई हूंदी अदा जन लिखंदा अस्सलाम वालेकुम प्यारा अदा त वालेकुम अस्सलाम मुंहिंजा प्यारा अदा अदाजन चवंदा कैसे है आप सलामत हुजो हमेशा शो सुठो आहे अदा मां बिल्कुलु ठीक ठाक आहियां ऐं मां बि दुआ गो आहियां त अल्ला ताला तव्हां ॾांहुं बि ख़ैरियत करे अवां बि सलामत हुजो सदा आबाद हुजो अदाजन चवंदा शो सुठो आहे त बिल्कुलु तव्हांजी पसंदीदा शइ आहे ऐं जेका शइ तव्हांखे पसंदि हूंदी उहा सुठी हूंदी आहे अदाजन चवंदा त असांखे अहमद मुगल जो कलाम ॿुधायो अवां त दिलि तव्हां छॾियो विसारे यार कलाम ॾाढो ज़बरदस्तु आहे ऐं अदा अब्दुल ब्रेक जो टाइम थियण वारो आहे ब्रेक जे टाइम हलंदासीं ब्रेक जे टाइम खां पोइ वापसि अची करे वाइदो आहे तव्हां सां तव्हांखे तव्हांजे पसंदि जो इहो सॉन्ग ज़रूरु ॿुधाईंदासीं हयाती रही त त वक़्तु थियो आहे ब्रेक जो हलंदासीं ब्रेक जी तरफ़ ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं वापसि अची करे शामिलु कंदासीं तव्हांजा मोकिलियल मिठा मिठा प्यारा प्यारा मैसेजेस

0: असांजा लख आहिनि।
1: माशाल्लाह, छा कंदा आहियो तव्हां कुर्बान?
0: तव्हांजो कमकार कंदा
1: आहियूं। अच्छा, त कीअं हले थो तव्हांजो कमकार? अच्छा, गुड आहे, गुड आहे यार। तव्हांखे असांजो प्रोग्राम कीअं लॻंदो आहे भला? गर्मा गर्मी कीअं हले थी तव्हांजे ॻोठ में?
0: शुक्रु आहे, असां ॾे अञा गर्मा गर्मी घटि आहे छो त असांजो बहराड़ी इलाइक़ो आहे न।
1: अच्छा, माशाल्लाह, बहराड़ी में एतिरी न हूंदी आहे गर्मी भला?
0: न साईं, थोरो हवा बि लॻे थी न छो शहर में घणी हूंदी आहे, जॻह जॻह मां जॻह जॻह।
1: हा, एग्ज़ैक्टली सही।